अदैना सदर मावता पिवर्त वैनवा ओ निरंतरेण मंदारम रात्रियट पानवीड पीट पानवीड तीयन दक्ष सुंदर ओबे वटिना हित्तेक्कासु करला मित्रगुम्मा खदनवा नमिंग नम नमिंग नम एम मित्रगुम्मट मं ऐड करावी इसरा दवसवल हबैये मित्रगुम्मु तीयन्ने अपिट आदरे बेदा गन्न अवश्य कारणावलदी कथा बह करन्न विशेष देवल दन किया गन्न हांद एत ओब मित्रगुम्मट एक्का सुनाट मंदारम रात्रियट पनिविड एवन्नोने व्हाट्सएप अंकय 0711 95 95 95 तमय ओन्ने क्यू नुअर हसयाट वैहि कोड मतक असीमितय तरंग हुस्म गहन हदवते मतक स्पर्श अपमनय सुदूर अलिगवमे सिट बालिका सितर एबिकम कल अस मोहनट आवनोन सुन स्पर्श අදවත අදට තිරිවටන ස්මරණ ආදරණීයයි වේදනාව අතරම ජීවිතේ ජීවත් කරනවා කඳුළුත් එක්කම නොවරින් ජීවා මන්දාරම් වැහිකෝඩ අදත් වැටෙනවා තරංග එන්න නොවරට ආදරය අරන් මන්දාරම් රැමුල්ම ප්‍රසංගය අරන් නොවරට එන්න කියලයි ජීවා කියන්නේ ඔබ කියන්නේ කොහොමද කියලා Netflix, Facebook, Twitter, y a la Diana.